राख दारा महला पंजवा साहिब सचे पातशाह धन गुरु अर्जुन साहब सचे पातशाह जी दे शब्द सरनी आयो नाम निधान।

मन तन तेरा, तन भी तेरा, तू ठाकुर स्वामी प्रभ मेरा, जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निम निम लागा तेरी पाई, कार कुमावा जे तुद पावा, जा तू दीन दयाला जियो, प्रभ तुम ते लेना तू मेरा कहना, प्रभ तुम ते लेना।